को सुना दे कि आप मेरी जिंदगी हो और आप ही बंदगी हो। ले फंदाग वेस फ्रे एन दांस, जी हाँ, ले फंदाग वेस फ्रे एन दांस, द टाइट फ्लीग आन ओंस फोरबे, मार द हेरिनरिंगे die we onderweg verzamelen, zullen altijd blijven. Een warme groet, positief blijven, is het geheim. Is het geheim van een mooie, gelukkige leven. Nieuwe dag, nieuwe kansen. Leef en geniet. Enjoy is your day.